आकाशवाणी चुए चांदपुर तोयला गा इहा ता इले ती मांग क्याम लो ले लोम ते आपन पर्यान पन्नला ही तुने तांग लम दांग आले किमिना पैते कंपाव हुन से हुना ngai he tu te non til khomu latwal ling te ngai na nei thing hi tuna dagulimin som ngaung king to kitonin tu zingkara dinga pai te kampaun se be tang manin ngai he tu te na vekun om nuam

0: हे चाहे आकाशवाणी चुरचांपुर एफ एम जखत लखत पॉइंट ले आहूँ के पान थादो प्रोग्राम आहे तू निला हे मुनचुम चुमा कुन लुंगलैन लदे हन इंगे दिंगो जेनेट चे नुन थे आकाशवाणी चुरचांपुर इन हेनपी थंग हौलाई वर्ल्ड एड्स वैक्सीन डे टू आ इंटरव्यू अब जंग इंगे दु आहे तू नाइ जुते जेफ आकाय हौकेमेन आसा ओ हे चोंग बॉय अंगाई नोमा आइन दे हन जलेन मुना लुलुन लाल बॉय ले निंग पी
1: ओ हे चंबो नंग आई दिन कहीं दाम